0: हंगार
1: हंगार दो मेंदुर कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो होकेरे मेंदम बार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एकने दिवे ही राज्य के आड़ू
3: मैं हर गड़ीं तीन गड़ी साल सात मिनट में दिवे ही राज्य के आड़ू मैं गड़ी का आगर में धन्यवाद नहीं सरकार के उदाहरण देने वों आदि अमिल फरायतों के देने वों मेरा तो मर्डर देखो न बड़ी लोही मजिस्ट्रेट कोर्ट नॉन लोही दिवेहराजे योलान नंबर फर्स्ट ते का फंसासे के हाइफ़न ए ओब्लिक देहास सब्बिस ओब्लिक सुमिंगे के योलान तातीमर फुशी जेड इस्माइल अहमद की मजिस्ट्रेट कोर्ट नंबर 16 ओब्लिक डी नोए सी ओब्लिक देहास वही गजिया इंसाबित फावादरनी के फैसला दक कफनुआती हुकुम तंफीज कुर्मियों को तुम हिंगे मिकोर्ट के नंबर सुमिंग अशे ओब्लिक डी नोए सी ओब्लिक देहास तेविस गजिया गुलगे मिमेजिस्ट्रेट कोर्टंग हाजिर कुरम बेन फावा फराते के वीमा देहास 26 अगस्त 17 मन तो हो गए 11 गड़ सुमिनेट ता तिमर फुशी जेड इस्माइल अहमद नूनु लोही मिजिस्ट्रेट कोर्टंग हाजिर वमंग अंगमे आदि मिदने वि तारीख गड़ियां इस्माइल अहमद नून लोही मजिस्ट्रेट कोर्टंग हाजिर नुइनम इस्माइल अहमद गैर हाजिर गा मसल हिंगा निमुगे इख्तियार कोर्ट लिबिगें वाकंग अंगमे वेहि सफर सादस्ते का साले सशे तीनें अगस्त देहा सब्बिस काफ काशिदो मजिस्ट्रेट कोर्ट काफ काशिदो दिवेहिराचे इयोलान नंबर फसते कणवधिया हाइफन ए ओब्लिक देहा सब्बिस ओब्लिक अशारा इयोलान मिदनवा तकेच्चा तणुगे मिलकोरिकमा में दवा कुरा फराते वाणमा फस्त होगे तेरे गलियों मकुं एकं काफ काशिदु मजिस्ट्रेट कोर्टंग एंगे वंगे दिमे काफ काशिदु वीनरेस विलाये किया अमिल गोच्चा एगोती गावा एम्मे हा इमारत का नूफले मुदा एक आविस्तोफर सादस्ते के साली सशे हातरिंग अगस्त देहा सब्बिस फैमिली कोर्ट माल दिविराज इयोलान नंबर IUL 47 हाइफन बी दे ओब्लिक PSM ओब्लिक देहा सब्बिस ओब्लिक अशारा इयोलान श्रीलंका के रैयत कम गवा कसुंदिका मधुशनी ओला गमगे पासपोर्ट नंबर N8 आशेतीने दे सुमे हाइफहिन वे अके मिकोटं हुशैलिफा वमसेले का गुलिगें मिकोटं हाजिर कुरं बेनुवे हाजिर कुरे फाणुवा मिहिके वीमा कसुंदिका मदुशनी ओलागमगे मालेगा अनुवत माले क्यारे रशेगा हुरिनमा हैद्धोगे तिरेगा मिकोटा फेमिली कोटं हाजिर वमा कसुंदिका मदुशनी ओलागमगे यं अंगमे अदि राज्यं बेरुगा हुरिनमा फनर दोगे तिरेगा मिकोटा फेमिली कोटं हाजिर वमा कसुंदिका मदुशनी ओलागमगे यं अंगमे आदि में मुद्दत के तेरे कमी कोटंग हाजिर नुए जनम कसुंदी का मदशनी ओलागम के गायरो हाजिरगा मसल हिंगा निम्मेरे कमवेस अंगमे एगावे सफर साथ ते का साले सशे हाथरिंग अगस्त देहा सब्बिस पब्लिक सर्विस मीडिया PSM के हासदन नवाल में चाल दिवेहराज एवोर्ड प्रिंट पार्टनरिंग होद मंगेदी पब्लिक सर्विस मीडिया PSM चाल दिवेहराज एवोर्ड प्रिंटिंग पार्टनरिंग होद मा पेनु वे वीमा बाटा औसोलु मिकं को देम शौगुर वेला वाफराय तकुं देहा 26 अगस्त नुवा इवा आदित दोहुगे फस्कड सु मिनट के कुरिंग info@psm.mva मेल कुरवंगे दे में इतर मालूमात हो देवुमा तिने सुमे सुमे सुमे देंग एके सुमे मिनंबर कुड़ुंगे दमे हाँ अगस्त देहा सब्बिस दमे धन्यवाद नहीं अमिल फरायतो के देने वों अलगों के बाप्पा माफ़र नुज़ेफ़िया अंवर हलील वनी देहा सब्बिस जुले नवार आएगा निया विफ़े वी माँ बाप्पा के मच्छंग विस्तार निन्नो तो वासी ते वाणमा एमस्तो के तेरेगा अलगों ना कुड़वा एकानी में बंगे दमे आई लागे फरातों अब्दुल्ला शाजीर फोन हते तीने फहे दे नुए देन आशे अलगुन मेंगे लोबवे ते बाप्पा लवेने नयाफर मुस्तरी गे यूसुफ मोहम्मद वणी देहा 26 जुलाई हतावी हुगनी आवे फे ವಿ ಮಾ ಬಾಪಗೆ ಮಚ್ಚಂಗೆ ವಿಸ್ತಾರಣೆಯನ್ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಸಾದ ದೋಗ ತೆರೆಗಳಗೊಂಡ ಮಿಣ್ಣಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವುಂಗೆದುಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಹವ್ವ ಆದಂ ಫೋನ್ ನುವೈಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಅಶೆ ಹತೆ ಫಹೆ ಸುಮೆತ್ತಿನೆ ಆಮಿಣತ್ ನುಹ ಫೋನ್ ನುವೈ ಫಹೆಂಗ್ ಹಯೆ ಹಯ ನುವೈ ಸುಮೆಂಗ್ ಹತೆ ಹುಸೇನ್ ಸಮಾ ಫೋನ್ ನುವೈಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಎಕೆ ನುವೈಂಗ್ ಎಕೆ ಹಯೆ ದೇ ಇಬ್ರಾಹಿಂ ಯೂಸುಫ್ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹಯೆ ಸುಮೆಂಗ್ ಎಕೆಂಗ್ ಅಶೆ ತಿನ್ನಿದ್ದೆ ಅಳಗುಣ್ಮೆಂಗೆ ಮಮ್ಮ ಮಚ್ಚಂಗೋಳಿ ವಿಲಿ ಫಾತಿಮತ್ ಬುಷ್ರಾವಣಿ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ತುಲೆ ಸೋಳಾಗಣಿಯಫೆ ವೀಮಾ ಮಮ್ಮಗೆ ಮಚ್ಚಂಗೆ ವಿಸ್ತರಣ್ಯನ್ವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಫೈಗೆ ಕುರಿಂಗ್ ಅಳಗುಣ್ಮೆಣ್ಣಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವಿಂಗದಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಮೊಹಮ್ಮದ್ ಅಹಸನ್ ಫೋನ್ ನುವೈ ನುವೈ ನುವೈ ಸುಮೆಂಗ್ ಅಶೆ ತಿನೆಂಗ್ ಹಯೆ ಅಹಮದ್ ಹಿಸಾನ್ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಅಶೆ ಸುಮೆತ್ತಿನೆ ಸುಮೆತ್ತಿನೆ ಹೈಫಾ ಆಮಿರ್ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆ ಫಹೆ ಸುಮೆ ಎಕೆಂಗ್ ಹತರೆ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಂಗೆ ಲೊಬ್ಬೆತಿ ಮಮ್ಮ ರಾ ವಾದು ಸೋಸಂಗೆ ಆಮಿಣತ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ವಣಿ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಜುಲೆ ಕಾವಿಯುಗಣಿಯಾವೆ ಫಯೆ ವೀಮಾ ಮಮ್ಮಗೆ ಮಚ್ಚಂಗೆ ವಿಸ್ತರಣ್ಯನ್ವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಎಮ್ಮಸ್ತೋಗೆ ತೆರೆಗೆ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಣ್ಣಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವುಂಗೆತಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಅಬ್ದುಲ್ ರಶೀದ್ ಇದ್ರೀಸ್ ಫೋನ್ ನುವೈ ನುವೈಂಗ್ ಎಕೆ ನುವೈ ಫಹೆ ಎಕೆ ನುವೈ ಮೊಹಮ್ಮದ್ ಇದ್ರೀಸ್ ಫೋನ್ ನುವೈ ಫಹೆಂಗ್ ಅಶೆ ಹತೆಂಗ್ ಅಶೆ ಹಯೆಂಗ್ ಹತೆ ರುಗಿಯಾ ಇದ್ರೀಸ್ ಫೋನ್ ಹತೆ ತಿನ್ನಿದ್ದೇ ತಿನೆಂಗ್ ಎಕೆ ಹತೆಂಗ್ ಅಶೆ ಮೊಹಮ್ಮದ್ ಮಸೀಹ್ ಫೋನ್ ನುವೈಂಗ್ ಅಶೆ ನುವೈ ನುವೈಂಗ್ ಎಕೆ ದೇ ನುವೈ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಂಗೆ ಲೊಬೋಯ್ತ ಬಪ್ಪ ಗಾಫ್ತಾಲ್ ಮಡವೆಲಿ ರಾಸ್ ಪರಿಗೆ ಅಲಿ ಉಸ್ಮಾನ್ ವಣಿ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಚೂರ್ಣ ವಾವಿಹುಗಣಿಯಾವೆ ಫೈ ವೀಮಾ ಬಪ್ಪಗೆ ಮಚ್ಚಂಗ್ ಎವ್ವಿಸ್ ತರಣ್ಯನ್ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಎಮ್ಮಸ್ತೋಗೆ ತೆರೆಗ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಣ್ಣಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವಿಂಗೆತಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಅಬ್ದುಲ್ಲೋ ಅಲಿ ಫೋನ್ ನುವೈದ್ದೇ ತಿನೆ ಹತೆತ್ತಿನೆ ದೇ ಸುಮೆ ವೀನಾ ಅಲಿ ಫೋನ್ ನುವೈ ನುವೈಂಗ್ ಅಶೆ ಅಶೆಂಗ್ ಅಶೆ ಅಶೆತ್ತಿನೆ ಆಮಿಣತ್ ಅಲಿ ಫೋನ್ ನುವೈ ಫಹೆ ಫಹೆ ಫಹೆತ್ತಿನೆ ಹತೆದ್ದೆ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಂಗೆ ಬಪ್ಪ ಮಾಫಣ್ಣು ಆಕಾಶ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಹುಸೇನ್ ಜಕಿ ವಣಿ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಜುಲೈ ನವಾರಾಗಣಿಯಾವೆ ಫೈ ವೀಮಾ ಬಪ್ಪಗೆ ಮಚ್ಚಂಗೆ ವಿಸ್ತರಣ್ಯನ್ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಸಾದ ದೋಗಿ ತೆರೆಗ ಅಳಗೊಂಡಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವಿಂಗದಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಹುಸೇನ್ ಹಿಲ್ಮಾನ್ ಜಕಿ ಫೋನ್ ನುವೈಂಗ್ ಅಶೆಂಗ್ ಹತರೆ ಸುಮೆ ಫಹೆ ಹತರೆ ಫಹೆ ನುವತ ಫೋನ್ ನುವೈಂಗ್ ಅಶೆಂಗ್ ಎಕೆ ಎಕೆಂಗ್ ಹತರೆ ತಿನ್ನೆದ್ದೆ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಂಗೆ ದತ್ತ ಲವಿಯಣಿ ಹಿಣ್ಣವರು ದಿಲ್ಕಶ್ಗೆ ಶಿಯಾಮಾ ಅಬ್ದುಲ್ ಗಫೂರ್ ವಣಿ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಜುಲೈ ತಿರಿಹುಗಣಿಯಾವೆ ಫೈ ವೀಮಾ ಶಿಯಾಮಾ ಅಬ್ದುಲ್ ಗಫೂರ್ಗೆ ಮಚ್ಚಂಗೆ ವಿಸ್ತರಣೆನ್ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಎಮ್ಮಸ್ತೋಗೆ ತಿರೇಗ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಣ್ಣಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವುಂಗೆತಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಶಮ್ಮಿ ಅಬ್ದುಲ್ ಗಫೂರ್ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಅಶೆ ಎಕೆಂಗ್ ಹತೆ ಎಕೆ ಸುಮೆ ಶಾಮಿ ಅಬ್ದುಲ್ ಗಫೂರ್ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆ ತಿನೆ ಫಹೆ ತಿನೆದ್ದೆ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಂಗೆ ಮಮ್ಮ ನವೇಣಿ ಫೋಮುಲ ವಿಧುವರುಗೆ ಮರಿಯಂ ಅಫೀಫಾ ವಣಿ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಆಗಸ್ಟ್ ಹತರೆ ಗಣಿಯಾವೆ ಫೈ ವೀಮಾ ಮಮ್ಮಗೆ ಮಚ್ಚಂಗೆ ವಿಸ್ತರಣೆನ್ನುವತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಹೈಗೆ ಕುರಿಂಗ್ ಅಳಗೊಂಡ್ಮೆಣ್ಣಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವಿಂಗದಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಮೊಹಮ್ಮದ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ದೀದಿ ಫೋನ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆಂಗ್ ಹತೆ ಅಶೆಂಗ್ ಹತೆ ಸುಮೆ ಸುಮೆ ಫಾತಿಮತ್ ಅಬ್ದುಲ್ಲೋ ದೀದಿ ಫೋನ್ ಹತೆ ನುವೆಂಗ್ ಹತರೆ ಎಕೆಂಗ್ ಹತೆ ಅಶೆದ್ದೆ ಆಮಿಣತ್ ಅಲಿ ಫೋನ್ ಹತೆ ನುವೈಂಗ್ ಎಕೆ ಹತೆಂಗ್ ಹತೆ ತಿನೆಂಗ್ ಎಕೆ ಅಳಗುಣಗೆ ದತ್ತ ಲಾಮ್ ಕಲಾದು ಅಂಬುಗಸ್ತುಷುಗೆ ಫಾತಿಮತ್ ನತಾಶಾವಣಿ ದೇಹಾ ಸಬ್ಬಿಸ್ ಜುಲೈ ಬಾರಾಗಣಿಯಾವೆ ಫೈ ವೀಮಾ ಫಾತಿಮತ್ ನತಾಶಾಗೆ ಮಚ್ಚಂಗೆ ವಿಸ್ತರಣೆನ್ನುತ ವಸಿಯತೆ ವಾಣಮ ಎಮ್ಮಸ್ತೋಗೆ ತೆರೆಗ ಅಳಗೊಂಡಾಗುಳುವ ಎಕಣ್ಣಿಮೆವಿಂಗೆದಮೆ ಆ ಇಲಾಗೆ ಫರಾತುಂ ಅಹಮದ್ ಅಶ್ಫಾಗ್ ಫೋನ್ ಹತೆ ಫಹೆಂಗ್ ಹತೆ ಹತೆಂಗ್ ಹತೆ ಹತೆ ನುವೈ ಮಿದನ್ನವಾಲಿ ಸರ್ಕಾರಗೆ ಉಲ್ಲಾಣ ದೆನ್ನುವು ಅದಿ ಅಮಿಲ ಫರಾತೋಗೆ ದೆನ್ನುವು ಮಿಹಾರ್ ಗಡಿನ್ ತಿಂಗಡಿ ಫನ್ಸಾಸ್ ಫಸ್ಟ್ ಮಿನಿಟ್ ತಿವೆ ಫ್ಲುಂಗ್ ಅಡೋ ಸೋಮ್ ತೇಗಿಂದವಣಿ ತಿವೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಆಡು
0: ಅಂಗಾದಿ ಉಂಗಣ್ಣಾದಿ ಮುನಿಫೋಯ್ ಫಿಲುವಾ ದಿನುಮುಗ
4: ತೆದುವೆರಿ ಕಮ್ಮಾಯಕು
0: ಎಕುವೆರಿ ಕಮ್ಮಾಯಕು
4: ಏರುವೆಸ್ ಮಿಹಾರು ವೆಸ್ ರೈತುನ್ ನಾಯಕು ರೈತುನ್ ಎಮ್ಮೆ ಗಾತುಗ ದಿವೆಹಿರಾಜ್ಯಗೆ ಅಡು
0: ಎಂಹಾ ಸತರ್ಸ್ತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿ ಹನು ಎಮ್ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
3: ಅಳಗುಣ್ಮೆಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ತ ಹಮಜೈಫವಾಗುತ್ತು ದೆಂಗ್ ಕೊರಿಯಂ ಎಂ ದೆಂಗ್ ಎಮ್ ಅವಹ ಕೊರಿಯಂ ಅಣ್ಣಾಣಿ ಹವೀರ್ ಹತರಿಗೆ ಹಬರ್ ಹವೀರ್ ಹತರಿಗೆ ಹಬರ್ ಆಕ್ ಬೆಫುಣ್ಣ ಬದ್ದಲ್ ಕುರಾಣಿ ರುಗಿಯ ವಾಫಿರ
5: ಎಂಗ್ ಹಾ ಸತರ್ ಸೇಗ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿ ಹಣ್ಣುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
4: ದಿವೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡು

0: ekon miha duas ko faima luza malia ko lembene bae sitangara
1: lembene e na dil sande ke lobi wane aren ene de ke lobi wa gota aren ene du ko la fti e lobi no ati no ne mi tana was kam beno wege ani kolon ruza ma ki wes bodu kum funni ke veri aren me de mi hun guli che ya tana was kan itor wege nan dani
0: ahne sangali ti ko ero mashalli bebe boduwanen
1: fahuda abades fahuti kuramasakatuge aguli bene switzerland ka haren horiro kaira ya rozam ga maulumat barabara fahudu nufonwanama emunge eveskame ahne kanengen ei fahuda ahne kodin vara bodu heo kam
0: ti benu akanta vema den aharenge benu nonnana do
1: nuhune fahudu ge hiterikan aharen abades benu wane
0: ahare hunna ni me den dani
1: emeran kala kulana
0: aliya phone missen wan eyagin kan de hey yasmin
2: sunil mita kitti kurani
0: giya benuma bayen echi karna wage yasmin mita kitti kurani
2: हमें सुनील को तक गया बेनु व बाइंग इच्छी गाने लम्बे गे में आई। हे कोपा सुना?
0: सुना भी गएगा। किन्हीं भी सुना के बात किए ही।
2: हमारा हाली एन रंगलों ता।
0: आ रंगल बाली का महंगी फैन ने।
2: बाली बाह के नूने में पुनी। सुनील का नींगे ता।
0: कौन कमें?
2: सुनील का नींगे ता रुझान के वारी कुरी फुलो ऐस के गुले कमें।
0: ऐने हम कीने भी वारिको फोरी में क्या आस्केंगे तुरक में बांध जेन कम का आरेंगा बोले न कुरा
2: आ ती आरें बस कपूल कुरा को तकि एक हम ऐने के सब वो रोज़ा मासूना के गुल मंगुंदा को तके नुआने के आरें नुबुना ना सुना ही था हम कुरें जी दाने कम हिंगा फाने ती आरें कम बोलवाने
0: यास्मीन आरें कपूल कुरा को तुगा उन्दा सुना है क्या वंजन यदि रोज़ाम आई यागीं का मैं को सुना देरा वे रोतम बाला का आहान का नोरे वैन
2: सुना है वहाँ के तक का बाला मिहम मिपुनी रोज़ाम की ऐने की दरिफुल देके इंतिहाए लोपवा मिहम विमा ए दरिफुल देरा वाने विस्का में ऐने नुकुरान ए हेओ वाने ऐने की हितु का कीतम मेरिसियस कीतम में तदु ये सोके वाने
0: ठीक है बुनंती उलेनी
2: मी बुनंग उलेनी खाईरा या सुनाए कि एनक मम्मनुं कंगिंगी जिया आलिया गातंग एनक गुस्फाने
0: एक मकुम हुरिया दो मम्मे के दो बिजी के खाईरा एक इंगोने सुनाए नो आरंग हिते नुबने खाईरा सुनाया द्रुवेदाने के एक मकु कुटकुज्जा के विष्णु हुन्ना ने कीने कमे बुनाकबस ने
2: सुनील आने फेने सुनाए वहाँ के दक्काला मिकाल वगैतोगा सुनाए सुनील में के ही तेरी कमरा पेन माने
0: आ सुनाए वहाँ दक्काला तिवाह का आहरिंगा तो यास्मीन बुनोंबस मरा रंगलों के ऐच्छिनों के मितिबे उन्हीं वहाँ क्या कर दो गणगंगा ऐच्छी गणगंगा हिंगा दमा
2: आ देख हिंगा दान दो आने स्वर लास्वे
1: दोनता काकते मैसेज करनी थी वरा
3: रोज़ाम
1: क्यों ने भी अधिस दोनता ते होना नहीं हिंगा मनुजे फता
3: नो दोनता क्यों भी हिंगा मनुजे हैं भी रोज़ाम दोनता फोन वाला के ने नोने नो दोनता ही एक अम कायरा के मम्मा ही मा दोनता के द मेन में नेक कंगी कुनी मत दोनता मिया ही
1: दोनता वाह के बुनंता, दोन तो तीन गुण्डी मु रंगले नो, दें बुने बा, की के क्या फ़तर रोज़ा मैसेज कुरानी है?
3: मीट कुरम बेनु में के, मुहिम मु वाह के दक्कम बेनु में के ने बुनी,
1: दें दे बला,
3: नो, रोज़ा बुनंगुले वाह के दोन थे निंगे, रोज़ा बुनानी, खाई रहे मुहिम मु वानी, एने के मम्मा ये, एमी मते ಸುನಾ ಯಾಕೆ ಕುರಿಯ ಕಣ್ಣುತ್ತೇವೆ
1: ಅಹಣ ಕಹಿಯಣ್ಣುವೆ ತಿಹಿಂ ಬುಣೆ ಫಾಣ ಹೆಣೆ ನೆನ್ ಕೊಮ್ಮೆ ಚಬ್ಬುಣಸ್ ದೇ ಬಲ ಗೊಸ್ ದಕ್ಕ ವಾಹಕೆ ಅಡುವ ಹಬ
3: ಆರೆ ಮಿಹುರಿ ಗೊ ನಿಮ್ಮಗೆ ಆರೆ ಮಿ ಸುನಾ ನಿಯ ಗೊತ್ತು
1: ತಿಹುರಿ ಗೊತ್ತೆಗ ಹುಟ್ಟಸ್ ರುಜಾಮ್ ದಕ್ಕ ವಾಹಕ ಅಡುವೆ ಹೊಮಕು ಗೋ ಹೆಣ್ಣೆ ತೆಣ್ಣು ದೊಂತ ದೊಂತ ಮೆಂಗೆ ಗುಳುಮಕಿ ಕ್ಯಾವೆನ್ ಯಹಾಮೆ ಗೊಸ್ವವ ಗುಳುಮೆ ಮಿಹಾರು ತಿಗೊತ ಗೊಣ್ಣಿಮು ರಂಗಳು ಹೆಣೆ ಅಹಣ್ಣ ಕಹಿ ಎಣ್ಣುವೆ ಅಹಣ್ಣ ಫೆಣ್ಣೆ ನಿಹಮ ರುಜಾಮು ಅಮೀಟ್ ಗೊಫ ತಿಕಮ್ಗ ವಾಹಕ ದಕ್ಕ
3: ಓಕೆ ಏಮಿ ಮಮೀಟ್ ಕುರಂದಾಣ ಏಕಮ್ ದಣ್ಣೇಗೆ ಇಂತಿಯ ರುಜಾಮ್ ದಕ್ಕೆ ಹಿವೆ ಖೈರ ಖೈರೆ ದಾಮ್ ಬೇಣುವೆ ಏಕಮ್ ಮಿಸ್ ಹಾದು ತುಹಾರಿಂಗೆ ಮೀ ಉನ್ನಮ್ಮಿ ಮಣಿ ಹಾದ ತುರು ಕೊಫ್ಫೆ
1: ದೊಂತ ಕಂತ ದಿಮಾವಿಮ ಹಿವ್ವರೇಕು ಕುರಿಮತಿ ಲಾಭ ಅಹರಿಂಗ್ ಹುಣ್ಣಣ ದೊಂತಗಾತುಗ ಅಭದುವೆಸ್ ದೊಂತೆ ಹಿವ್ವರದೆ
2: ಸುನಾ
3: ಆಲಿಯಾ
2: ಸುನಾ ಎಸ್ ದಾವತ್ತಿನ ತರುಸಾಮ್ ಆಹಾರಗಾತುಕ ವಿಸ್ಪುಣೆ ಮಿತನಾಣ್ಣ ಕೀ ಕುರಂಬ
3: ಕೊಮಿಸ್ ಮುಹಿಮುಖಮೆಕ ರುಜಾಮ್ ಅಣ್ಣಂ ಪುನಾಣಿ
2: ಕೊಮಿಸ್ ಮುಹಿಮುಖಮೆಕ ತಿಕೆಣ್ಣಾಣಿ ಸುನಾಣ್ಣೆ ಗುಣಸ್ ಅಹಣ್ಣೆಂಗೆ ಸುನಾ ಕಣ್ಣೆಂಗೆತ ಕೈರ ಎತ್ತಿ ಎನಗೆ ಮಮ್ಮನೂಂಕ ಎಂಗುಣುಕಮೆ ಇಂಕಿಚ್ಚೆ ಕೈರ ನೋಳಿ ಮಿಹಾರ ಸುನಾ ಹೋದಾ ಕವ್ವೆಸ್ ಏನು ಮಿಹಾರ ಬೇಣುವಣಿ ಆಹಾರ ನಾಯಕೋಳೆ ಅಣ್ಣ ರುಜಾಮ್ ಆಯಕು ರುಜಾಮ್ ಸುನಾಗಾತುಗ ಮೀರೆ ಮಿತನ ಅಣ್ಣಂ ಎಬುನೀವೆಸ್ ಹೆಮ್ಮೆ ಗೆಣ್ಣೆ ಕಿನವಿ ದೆಲ್ಲದಂತಿ ಫೆಂಗಣ್ಣನಿ ಹಿತುಗರಿ ಹೆಂಫೆ ಶೀತ ಆಹಾರಿಂಗೆ ಹಿತುಗೆ ಸಮ ತಿಹನ್ ರೀಸ ಕೈರ ಆಹಾರ ಕೊಟ್ಟ ಸುನಾಯ ಮಮ್ಮಕ್ಕಿ ಅಫ್ ಗೋ ಆತಿ
3: ಆಹಾರ ಕೈರಾದಕ್ಕೆ ಇಂತಿಹಾಯ ಲೋಪಿದೆ ಲೊಲುಂ ಫ್ಯಾಬ ಕರುಣಕ್ಕೆ ದೆನ್ ಕೈರಾಗೆ ದುಲುಂ ಆಣ ಮಮ್ಮ ಏಕೆ ಅಫ ಗೋ ಆಲಾನೆ ಅಡು ನೀವೆಣೆತಿ ಅಳ ವೇಣು ಬಿದ್ದದು ನೆರವಣಿ ದೆನ್ ಕೈರಾಯ ಪತ್ರ ಮಾಡಿ ಪುರುಸತ್ ವಿಸ್ನುದಿ ಬೇಣೆತಿ ಆರಿ ಕಿತ್ತಮ್ಮೆ ತೆರವಿಯಸ್ ಹಿತುಗ ಕಿತ್ತಮ್ಮೆ ವೇಣಿ ಎಳಿಯಸ್ ಕೈರ ಉಫಾ ವಕ್ಕೊಮ್ಮೆ ಗೊತಕ ಆರಿ ಕೆತ್ತರಿ ಬಾಣ ಮಮ್ಮೈಕ ಲೋಯ್ಪ ಮಮ್ಮೈಕ ಓಗಾ ತಿರಿಕಮ ಎ ದರಿ ಫುಳು ತೆಳೆ ಮುಂದಿಯತ ಎಮ್ಮೆ ಕಾತು ಫೆರುಣು ಮೀಹಿಕಿ ಯಾರಿ